0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
1: Kasa kai mandali?
0: Kasa kai mandali? Kasa kai mandali? Kasa kai mandali?

म्हणू नमस्कार, कसं काय तुम्ही सगळेजण? आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑनली ऑन ऑर एम फ्री. कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी. 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे एव्हरी सॅटरडे अँड संडे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. सो मंडळी हो, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा, लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा. ऑर एम फ्री वर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम, अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम. आणि म्हणजे हो, जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस फॉर युअर डेडिकेशन्स ऑन 5250620 मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा. ऑन कॅच ऑन देऊ का तो संजेस माझ्याशी बोला, गाणी वाजवणारा आपल्या सगळ्यांसाठी. म्हणजे हो, अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे. आज शनिवार 4 जुलै आहे, तेव्हा हा दिवस एकदम संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत 9 to 10 AM. तेव्हा कार्यक्रमाचा शुभारंभ आम्ही करणार आहोत नक्कीच आज तशवी आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात, प्रीतम आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात कार्यक्रमाचा शुभारंभ करणार आहोत. आणि विशेषतः आज कार्यक्रम एकदम जास्त संगीतमय नसणार, पण मुलाखतीचं कार्यक्रम सुद्धा असणार आहे. याच्याबद्दल या गीतानंतर मी सांगणार आहोत नक्कीच, तेव्हा ट्यून इन करत रहा ऑन ऑर एम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम.

0: मंडळी परत एकदा आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. और एम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी. 9 to 10 AM नितीन बरोबर कार्यक्रम आहे. आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. आणि आज विशेषतः आपलं कार्यक्रम जास्त लय भारी असणार आहे, कारण भारताहून विशेष पाहुणे आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये. आज दिल्लीवरून, दिल्ली युनिव्हर्सिटीवरून डॉक्टर शर्मा धर्मेंद्र कुमार आज उपस्थित झालेले आहेत विशेषतः आपल्या स्टुडिओमध्ये. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो, सुद्धा मॉरिशसमध्ये सुद्धा स्वागत करतो. तर डॉक्टर धर्मेंद्र कुमार ते तर असोसिएट प्रोफेसर आहेत दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आणि संस्कृत विषयामध्ये याचं परिपूर्ण ज्ञान आहे. आज यांचे आम्ही स्वागत करतो मॉरिशसमध्ये आणि ऑरएम फ्रीच्या स्टुडिओमध्ये सुद्धा. आपले स्वागत असो सरजी डॉक्टर धर्मेंद्र कुमार, आपले स्वागत असो मॉरिशसमध्ये.
1: खूप खूप छान, धन्यवाद.
0: आणि आज आपण आलात या स्टुडिओमध्ये, आपलं परिचय तर व्हायलाच पाहिजे. तर आपल्या प्रेक्षकांना, विशेषतः श्रोत्यांना आपल्याबद्दल थोडंफार सांगण्यात तुम्ही करू शकता का?
1: हां, मी सर्व मराठी बांधवांना नमस्कार करतो. माझं नाव डॉक्टर धर्मेंद्र रामभाऊ बोचरे पाटील. माझं एक छोटंसं गाव है, नागपूरपाशी अमरावती डिस्ट्रिक्ट है, जिथून आपल्या भारताची जे प्रथम महिला राष्ट्रपती झाली प्रतिभा पाटील जी, त्यांची कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये एक छोटंसं गाव है अमरावतीपाशी, निमखेड बाजार, अंजनगाव सुरजी. तिथून मी पुन्हा सर्वात पहिले मॅट्रिक करण्यासाठी होशंगाबादमध्ये एक गुरुकुल है संस्कृत ट्रेडिशनचं परंपरेचं, तिथून मी मध्यमा आणि 10th क्लास पास करून पुन्हा मी दिल्लीला गेलो. तिथून माझं शिक्षण शास्त्री

0: आचार्य आणि दिल्ली विद्यापीठातून मी एम ए केलेला आहे, एम फिल केलेला आहे, पी एच डी केलेली आहे. विशेष म्हणजे संस्कृत व्याकरणमधून पी एच डी माझी झालेली आहे. जे आर एफसुद्धा मी उत्तीर्ण केलेली आहे. आणि विगत 1991 पासून मी सतत भारताच्या अनेक कॉलेजमध्ये विभागात मी संस्कृत शिकवित आहे. विशेष म्हणजे दिल्ली गव्हर्नमेंटमध्ये दिल्ली संस्कृत अकॅडमी आहे. जसं हिंदी संस्कृत आहे, हिंदी अकॅडमी आहे, संस्कृत अकॅडमी आहे, तिथं मी सेक्रेटरीसुद्धा होतो. आणि 3-4 वर्ष मी खूप काम केलेलं आहे भारतात, दिल्लीत विशेष करके. जेवढे समजा आपले प्राचीन ग्रंथ आहेत त्यांचं मी प्रकाशन केलेलं आहे. आणि 4-5 वर्ष तिथं एक मोठी लायब्ररी करोलबागमध्ये, आपले दिल्लीमध्ये मराठी बांधव खूप आहेत, तर तिथंच त्याच ठिकाणी मी एक संस्कृतचं मोठं एक लायब्ररी बनवलेली आहे. तिथं येऊन सर्वजण शिकतात. आणि आपले जे पुरातन ग्रंथ आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, रामायण आहे, गीता आहे, आणि सर्व आम्ही ते साहित्य तिथं शिकवतो. तर अशापैकी मी 29 मेला इथं मॉरिशसमध्ये आलेलो आहो. आर्यसभा मॉरिशसनं मला बोलावलं आहे. आणि मी पुष्कळ ठिकाणी लेक्चर दिलेले आहेत वेदांवर, उपनिषदांवर, आपल्या गीतेवर, की आपल्याला काय करायचं आहे, आपल्या जीवनाचा मुख्य उद्देश काय आहे. कारण मराठीचं जे साहित्य आहे आणि संस्कृतचं जे साहित्य आहे ते आपल्याला ज्ञान, भक्ती, आणि जे महाराष्ट्रात बघा तुम्ही संत परंपरा किती विशाल आहे. संत ज्ञानेश्वर आहेत, संत तुकाराम आहेत, संत नामदेव आहेत. आणि या संत परंपरेतून संस्कृतचं समजा काम झालेलं असं मला वाटते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर किती छान ज्ञानेश्वरी टीका लिहिलेली आहे. आपण जे महाराष्ट्रातले लोक आहोत, आपली संस्कृती फार मोठी आहे आणि साहित्याची परंपरासुद्धी सुद्धा आपली खूप विशाल आहे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर आहे, तुकाराम आहे, त्यांचे अभंग बघा. संत ज्ञानेश्वरीनं तर पूर्ण समाजाला, पूर्ण फक्त महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण विश्वात जिथं जिथं आपण सर्व मराठी बंधू बांधव राहतो त्यांच्याकरिता किती समजा आध्यात्मिक ज्ञान संस्कृत भाषेच्या माध्यमातून मराठीमध्ये, आणि किती सोप्या भाषेत त्यांनी आपल्याला सांगितलं. तर हे मी सर्व इथं आपल्या मॉरिशसमध्ये यासाठी आलो. मला निशी मॅडम भेटल्या विद्यापीठात आणि परिचय झाला, तर त्यांनी मला सविस्तर इथं सांगितलं की मराठी बंधू बांधव किती आहेत. मला खूप छान, खूप आनंद वाटला. असं वाटलं मला की मी आपल्या घरीच आलेलो आहो, असं वाटलंच नाही आहे की मी विदेशात आहे किंवा. आणि खूपच छान वाटलं. आणि
1: कसं वाटलं मॉरिशस पहिल्यांदा आपण आलात?
0: नाही, मी याच्यापूर्वी 10-15 वर्षापूर्वी अगोदर आलो होतो फिरण्यासाठी. आणि एकदम छान आहे, असं वाटतच नाही की मी भारताबाहेर आहे. इथं कुठंही बघा तुम्ही असं वाटते की आपण कोणत्या महाराष्ट्राच्या गावात फिरून राहिलो, कोकणात कुठून फिरून राहिलो. इतकं छान वाटते, सुरम्य वातावरण, नैसर्गिक वातावरण, जिकडे तिकडे पहा पेड पौधे वृक्ष वनस्पती, असा आनंद वाटते. असं वाटते की मी आपल्या घरीच आहे. म्हणून खूपच छान वाटते, असं अतिशय रमणीक वातावरण आहे.
1: आणि विशेषतः आपण मॉरिशसमध्ये येऊन मराठी भाषा ऐकल्यावर कसं वाटतं इथे?
0: हां हां, एकदम असं वाटून राहिलं निशी मॅडमला ज्यावेळेस मी भेटलो इथं MGI मध्ये, तर असं वाटलं की एकदम असं माझी जसं एकदम घरी आलेलो आहो मी, तर एकदम खूपच छान वाटलं. आणि त्यांनीच हे मला प्रेरणा दिली इथं रेडिओसाठी. तर मी सर्व आपले जेवढे बंधू बांधव, आपले मराठी बंधू बांधव मॉरिशसमध्ये राहतात, त्यांच्या सर्वांच्या भवितव्यासाठी, शुभ होण्यासाठी, कल्याणासाठी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की आपण आपली संस्कृती जपून ठेवावा. आपली संस्कृती, आपली सभ्यता, आपली मान मर्यादा आणि महाराष्ट्राची आन बान शान, शिवाजी महाराजांची जे परंपरा आहे ते आपण सुरक्षित ठेवा असं मला मनात वाटते.
1: सुमंडी हो, डॉक्टर धर्मेंद्र कुमार आमच्या बरोबर असणार आहे या कार्यक्रमामध्ये विशेषतः. तर चुनीत करत रहा, सध्यासाठी आपण एक ब्रेक घेऊया. ऐकूया ऋषिकेश आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात एक अप्रतिम गाणं तुमच्या सगळ्यांसाठी. आणि परत एकदा डॉक्टर बरोबर आमचं संवाद असणार आहे इथे. स्टे ट्यून ऑनली ऑन ORFM Free. कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी.

0: रसिक मंडळी परत एकदा स्वागत असो. ऑरेंज फ्री वर्क सकाळी मंडळी कार्यक्रम चालू आहे. थोडे स्पेशल कार्यक्रम चालू आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर धर्मेंद्र कुमार आहेत, द असोसिएट प्रोफेसर संस्कृत विषयामध्ये फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी. त्यांचे परत एकदा आम्ही स्वागत करतो आणि मॉरिशसमध्ये स्वागत असो. तर संवाद रचू यांच्याबरोबर, थोडंफार अधिक जाणून घेऊया संस्कृत विषयी आणि मॉरिशसमध्ये कितपत महत्त्वपूर्ण आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा. तर सर, तुम्ही आम्हाला सांगू शकता आणि सगळ्या श्रोत्यांनासुद्धा सांगू शकता की मराठी भाषा आणि संस्कृत भाषा या दोघांमध्ये कुठलं साम्य आहे ते आपण सांगू शकता?
1: हां, एकदम छान प्रश्न विचारला नितीनजी तुम्ही.

0: संस्कृत आणि मराठीचं हे जे साम्य आहे ते सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हे आहे की भारतात जेवढ्या भाषा बोलतात तेलुगू असो तमिळ असो मलयालम असो कोणतीही पंजाबी भाषा असो कोणतीही भाषा असो पण संस्कृत आणि मराठीचं हे वैशिष्ट्य हे आहे की जे लिपी आहे ते समान आहे देवनागरी लिपी मला तसं वाटते भारतात एक मराठी भाषा आहे आणि दुसरी नेपाळी भाषा आहे ती सुद्धा तिची लिपीसुद्धा देवनागरीच आहे तर या दृष्टिकोनातून जर बघतो आपण तर संस्कृत शिकायला काहीच कठीण म्हणजे येत नाही आहे कारण दोन्ही भाषांची जी लिपी आहे ते समान असल्याकारणानं संस्कृत भाषेवर एकदम मराठी माणसाला प्रभुत्व करता येते म्हणूनच माझी एक इच्छा आहे की जे आपले बंधू बांधव आहेत मॉरिशसमध्ये त्यांना संस्कृतही शिकायला पाहिजे आणि जर इथं व्यवस्था नाही तर आपल्या पुण्यामध्ये मुंबईमध्ये आणि भारतात अनेक ठिकाणी JNU दिल्ली विद्यापीठात संस्कृतचे खूप मोठे मोठे डिपार्टमेंट आहेत खास करून पुणे विद्यापीठात जर आपण बघितलं तर संस्कृत विभाग खूप मोठा आहे छान आहे आणि विदेशातले मुलं मुलीसुद्धा तिथं शिकायला येतात तर आपल्याला कुठंही राहून संस्कृत भाषेचं आणि मराठीचं अध्ययन वाङ्मय खूप समृद्ध आहे दोन्ही भाषांमध्ये बघा तुम्ही हे बघा की संस्कृतचे जे वेद आहेत उपनिषद आहेत रामायण आहे महाभारत आहे गीता आहे हे आपल्याला अवश्य या ग्रंथांचं अध्ययन करायला पाहिजे वेदांमध्ये कारण आपण हे मानतो की वेद सर्व प्राचीनतम ग्रंथ आहेत असं म्हटलेलं आहे द ऋग्वेद इज द ओल्डेस्ट बुक इन द लायब्ररी ऑफ द वर्ल्ड संसारमध्ये जेवढे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये जे आपले चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ग्रंथांमध्ये म्हणजे मनुष्याला काय करायला पाहिजे ईश्वर कसा असला पाहिजे आपल्या शरीरात जो जीव आहे त्याचं काय लक्षण आहे जे मॅटर आहे मॅटर कॅन नॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड हे प्रकृती काय आहे हे सर्व आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे वेदांमध्ये फक्त ते धार्मिकता नाही आहे कोणी हे विचार करू शकते की नाही वेद तर जे फक्त ब्राह्मण लोकांचे ग्रंथ आहेत असं काही नाही आहे वेदांमध्ये सर्व काही आहे असं काही विषय नाही आहे जे विषय त्या वेदांमध्ये नाहीत मांडले त्याच्यात फिजिक्स आहेत केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे ज्यावेळेस आपण ऋग्वेद वाचतो तर त्याच्यात अग्नीची स्तुती केलेली आहे अग्निमीळे पुरोहितम यज्ञस्य देव मृत्विजम ओतारम रत्नधातमम गणानाम त्वा गणपतिं हवामहे निधीनाम त्वा निधिपतिं हवामहे गणेश वंदना आपण करतो ना तर त्याच्यात हे सर्व मंत्र बोललेले आहेत स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति नस्तार्क्षो अरिष्टनेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु भद्रं कर्णे भिश्रणुयाम देवा भद्रं पश्येमाक्षवीर्यजत्रा स्थिरैरंगैतुष्टुवांसस्तनूभिर्व्यशेमहि देवहितं यदायुः किती छान छान मंत्र आहेत बघा बरं हे गणपती आपण कशाला म्हणतो गणेशची आपण वंदना करतो स्तुती करतो निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपतीला आपण प्रार्थना करतो की माझ्या जीवनात सुख व्हायला पाहिजे शांती व्हायला पाहिजे माझ्या जीवनात ऐश्वर माझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारचे नेगेटिव्ह थॉट्स नाहीत आले पाहिजेत माझं जीवन स्वच्छ राहिलं पाहिजे माझं अंतःकरण मन बुद्धिचित्त अहंकार तर अशा म्हटल्यानं नितीनजी आपल्याला संस्कृतचं वाङ्मयसुद्धा अवश्य वाचायला पाहिजे त्याच्यात मी बघत सांगितलं तुम्हाला फिजिक्स आहे केमिस्ट्री आहे बायोलॉजी आहे आजकाल
1: सगळे विषय
0: सगळे विषय आहेत सौर चिकित्सा चालू आहे भारतामध्ये सोलर सिस्टम की सूर्याकडून कसं आपण बिजली निर्माण करू शकतो मला वाटते भारत आता प्रोडक्शनमध्ये नंबर 2 या 3 क्रमांकावर आलेला आहे सौर ऊर्जा उत्पादनाविषयी तर सूर्याचं काय काय महत्त्व आहे ते सर्व वेदांमध्ये सांगितलं आहे की सूर्यापासून आपल्याला काय काय ऑक्सिजन मिळते कोणकोणते आपल्याला फायदे आहेत आपल्यालाच नाही पूर्ण जगासाठी त्या कारणानंच आपण म्हणतो देव शांतीरंतरिक्षम शांती सूर्य आत्मा जगतस्तस्तु शश्च सूर्य म्हणजे काय आहे सूर्य देवता आपण देवताची उपासना करतो अनेक प्रकारचे देवता आहेत गणेश आहेत आणखीन जे काही आहेत अग्निदेवता आहे वायुदेवता या सर्व देवतांची आपण उपासना करतो पूजा पद्धती करतो अग्निर्देवता वातोदेवता सूर्योदेवता चंद्रमा देवता हे देवता आहेत यांच्या कारणानं आपलं जीवन आहे आपल्यासाठी ते रचलेले आहेत तर ही

सर्व त्याच्यात विषय आहेत. गणित आहे, यजुर्वेदामध्ये बघा एक संख्यापासून दहा संख्येपर्यंत पूर्ण असे मंत्र आले आहेत. तर मला असं वाटते जे अक्षर विज्ञान आहे, जे गणित आहे, अंकगणित वगैरे, एकाचमे, द्वाचमे, तिसरश्चमे, चतसरश्चमे, पंचचमे, षटचमे, नवचमे, दशचमे, म्हणजे एक अक्षरपासून, एक अंकापासून दहा अंकापर्यंत पूर्ण त्याच्यात सार म्हणजे लिहिलेलं आहे. तर असा कोणताच विषय नाही.

0: लोक आहे, त्याच्यानंतर अंतरिक्ष लोक आहे, त्याच्यानंतर द्युलोक आहे. पण हे बघा, या द्युलोक नंतरही एक लोक आणखीन सांगितलेला आहे, त्याविषयी तर आपल्याला काही माहीतच नाही आहे. आम्ही जे सृष्टी विज्ञान आहे वेदांमध्ये, क्रिएशन ऑफ द सृष्टी, तो सृष्टी कशी बनलेली आहे, त्या सृष्टीमध्ये कोणकोणते मूल तत्व आहेत, हे सर्व तिच्यात सांगितलं आहे. सूर्य चंद्रमसौ धाता यथापूर्वम अकल्पयत. सूर्य चंद्रमा जसं परमात्मानं भगवाननं पहिले रचलेले आहेत, तसंच यावेळेस बनवलेले आहेत, आणि यापासून आपल्याला काय काय फायदे होतात हे सर्व काही. म्हणून आज एक विषय पूर्ण भारतात नाही, पूर्ण विश्वात एक प्रसिद्ध विषय झालेला आहे, तो आहे इकॉलॉजी सिस्टम, एन्व्हायरमेंट सायन्स. प्रत्येक आता भारतात तर हे झालेलं आहे, प्रत्येक स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये एन्व्हायरमेंट सायन्स अवश्य शिका तुम्ही, कंपल्सरी हा सब्जेक्ट झालेला आहे.
1: बरोबर.
0: कारण इकॉलॉजी सिस्टममध्ये बघा तुम्ही, आज महाराष्ट्रात काय आहे, जूनमध्ये पेरणी वगैरे सर्व होऊन जातात, भात लावणं हे ते जे. पण यावर्षी किती समजा अल निनोच्या कारणानं म्हणजे शेतकरी खूप त्रास कंटाळून झालेले आहेत, पेरणी झाली आहे एक वेळ पुन्हा, म्हणजे आपली जी इकॉलॉजी सिस्टम आहे त्या संतुलन ते सर्व बिघडून राहिलेलं आहे. म्हणून त्यासाठी हे जे ग्रंथ लिहिले आहेत की यत पिंडे तत् ब्रह्मांडे, उपनिषदांमध्ये सांगितलेलं आहे की आपल्या या भौतिक शरीरामध्ये जे काही परमात्मानं भगवाननं बनवलेलं आहे ते या जगात आहे सर्व. जसं आपल्याला डोळे दिलेले आहेत भगवाननं, कानं दिलेले आहेत, नाक दिलेलं आहे, हे सर्व काही दिशा, तर हे सर्व काही आपल्या जसं भौतिक शरीरामध्ये परमात्मानं भगवाननं दिलेलं आहे, तसं या ब्रह्मांडाईमध्ये सर्व काही आहे. जसं डोळे आहेत आपल्या शरीरामध्ये, आपण बघतो सर्व काही आहे. आणि जर सूर्य नसला तर काय करू शकतो आपण अंधकारात? काहीच नाही करू शकत. तर सूर्याला समजा परमात्मानं भगवाननं आपल्या डोळ्यामध्ये उतारलेलं आहे, आणि हे वेदांमध्ये सांगितलं आहे, हे उपनिषदांमध्ये सांगितलं आहे, सूर्यश्चक्षुर्भूत्वा आदित्ये प्राविशत. सूर्य म्हणजे तो आपल्या डोळ्यात बसला, चंद्रमा आपल्या मनामध्ये बसलेला आहे, हे जे दिशा आहे ईस्ट वेस्ट साऊथ वेस्ट हे आपल्या कानांमध्ये बसलेले आहेत. म्हणजे आपण या सृष्टीतून वेगळे नाही आहो, सृष्टी आणि ब्रह्मांड हे सर्व एक आहे. जर सृष्टी आहे तर आपण आहो, आपण आहो तो सृष्टी आपल्यासाठी रचलेली आहे. तर हा सर्व विज्ञानाचा विषय जो आहे तो आपल्याला वेदांमध्ये आपण बघू शकतो. आणि संत परंपरेनं खास करून मराठी संत जे वाङ्मय आहे आपलं, त्यामध्येही सर्व हेच तर सांगितलेलं आहे. आता भगवद्गीता बघा किती छान ग्रंथ आहे, आणि असा कोणता विषय आहे जो भगवद्गीतेमध्ये नाही मांडलेला आहे. म्हणून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ यांनी काय केलं, आपल्या समृद्ध परंपरेला खूप वाढवलेलं आहे. संत ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सर्व काही समजून सांगितलं आहे, आपलं जीवन काय आहे, आपलं शरीर काय आहे, आपल्या शरीरात जे मूल तत्व आहे आत्मा कसा आहे, त्याला शस्त्र काटू नाही शकत, नैनम छिंदंती शस्त्र आणि नैनम दहती पावक, त्याला अग्नी जाळू नाही शकत है ना, वायू त्याला सुकवू नाही शकत. म्हणजे हे आणि हेही सांगितलेलं आहे, ज्या प्रकारे आपण जे पटलेले वस्त्र आहेत, कपडे आहेत, ते नाही घालत आपण, नवीन ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस आपल्याला खूप छान वाटते, त्याचंही वर्णन केलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. बघा, वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. ज्यावेळेस आपण छोट्या बाळाला एक काही नवीन कपडे आणतो त्यावेळेस तो एकदम खुश होऊन जाते की हां, आज माझ्या आई वडिलानं आम्हाला खूप छान कपडे आणले. आणि खूप दिवाळीच्या दसऱ्याच्या वेळेस, दिवाळीच्या वेळेस आपण जे सण साजरा करतो त्यावेळेस एकदम प्रसन्नतेचं वातावरण राहते आपल्या घरांमध्ये, आपल्या समाजांमध्ये. तर ते सर्व त्याचविषयी असं सांगितलं, म्हणजे असे छोटे छोटे उपमा देऊन खूपच छान हे गंभीरतेचं ज्ञान आपल्या शास्त्रांमध्ये आलेलं आहे. म्हणूनच मी सर्व जे आपले श्रोता आहेत, मराठी बंधू बांधव आहेत आणि जे नवीन पिढी आहे, त्यांना मी हेच सांगू शकतो की हे बघा की आपण आपल्या संस्कृतीला, आपल्या सभ्यतेला सुरक्षित ठेवा. आपले जे सण आहेत आपले ते अवश्यमेव साजरे करा. आपली जी मराठी भाषा आहे ते जपून ठेवा. आपली संस्कृती, आपली सभ्यता खूप विशाल आहे. आणि मराठी जिथं लोक जिथं जिथं आहेत, ज्या ज्या देशांमध्ये आहेत, त्यांनी आपली परंपरा हे सुरक्षित ठेवली आहे आणि आपल्याला ठेवायलाही सुद्धा पाहिजे.
1: बरोबर.

0: बरोबर डॉक्टर धर्मेंद्र कुमार आपल्या बरोबर आहेत आणि गुरुजी म्हणू शकतो की आपल्या मंत्र उच्चाराने आज एकदम वातावरण एकदम पवित्र झालेले आहेत. ऑरएम फ्री आणि कसं काय मंजली कार्यक्रमावर विशेषतः तेव्हा आपण सृष्टीबद्दल सुद्धा बोलत असतो तेव्हा एक गाणं सादर करतो इथे ऋतुचक्र म्हणून आणि याच्यानंतर परत एकदा आपण बोलूया.
1: हा हा

0: You're listening to RM3 Radio Manoranjan.
1: Kasakai Mandali.
2: रसिक मंडळी परत एकदा स्वागत असो. आरएम फ्रीवर कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आणि आज जास्त स्पेशल कार्यक्रम चालू आहे. मुलाखतीचा कार्यक्रम सुद्धा चालू आहे आज.

0: आपल्याबरोबर डॉक्टर धर्मेंद्र कुमार आहेत, असोसिएट प्रोफेसर फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी संस्कृत विषयामध्ये. तर आपला संवाद चालू असणार आहे, तेव्हा तुम्ही याचा आस्वाद नक्कीच घ्या. आणि विशेषतः सर, आपण संस्कृतबद्दल बोलत आहोत आणि आपल्या जीवनामध्ये संस्कृतचं कितपत महत्त्वपूर्ण आहे आणि विशेषतः या आधुनिक जीवनामध्ये प्रत्येकाचं जीवनामध्ये संस्कृतचं अर्थ आणि महत्त्वपूर्ण कितपत असणार आहे.
1: हां, छान प्रश्न विचारला नितीनजी आपण. संस्कृतचं महत्त्व आपल्या जीवनात जन्मापासून मरणपर्यंत आहेत. हे बघा, आपला विवाह संस्कार होते, मॅरेज सेरेमनी, तिथं आपण संस्कृतचे मंत्र बोलतो. आपण ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस संस्कृतचे मंत्र बोलतो. म्हणजे जे 16 संस्कार आपल्या ऋषींना मांडलेले आहेत आपल्या जीवनात, गर्भाधानपासून अंत्येष्टीपर्यंत, अंतिम क्रियापर्यंत, ते सर्व संस्कृतमध्येच लिहिलेले आहेत. आपले जितके ग्रंथ आहेत ते सर्व संस्कृतमध्येच आहेत. जे दर्शनशास्त्र आहेत ते सर्व. तर हे बघा, आपल्या जीवनाचा निर्माण संस्कृत भाषेमध्ये कसा होऊ शकते. ज्यावेळेस छोटा मुलगा बाळ जन्माला येतो त्यावेळेस आपण त्याला सांगतो, हे बघ तू जीवनात तुला काय काय करायचं आहे, तुला शाळेत शिकायला जायचं आहे, तुला मनुष्य बनवायचं आहे. तर त्याला आपण हेच सुरुवातीला उपदेश देतो, त्याला शिकवतो आपण सत्यम वद, ऑलवेज स्पीक द ट्रूथ. हे कुठं लिहिलेलं आहे? सारे उपनिषदमध्येच तर आहेत. धर्मम चर, आपल्या संस्कृतीला कधी सोडायचं नाही. स्वाध्यायान मा प्रमद, स्वाध्याय करा, अभ्यास करा. आणि जीवनात जेवढं तुम्ही पुढे जाऊ शकता प्रत्येक क्षेत्रात, एक डॉक्टर आहे, एक इंजिनियर आहे, आणि कोणत्याही विषयात तुम्ही पारंगत व्हा, एक्सपर्ट व्हा. तर हेच सांगितलेलं स्वाध्यायान मा प्रमद. आईवडील आपल्या मुलांना मुलींना शिकवतात, हे बाळ बघ नमस्ते करण्याचा, आईवडिलाला जे मोठे आपले ज्येष्ठ आहेत, वरिष्ठ नागरिक आहेत, त्यांना आपण कसं रिस्पेक्ट द्यायचं, कसं बोलायचं त्यांच्यासंग, आपला व्यवहार कसा, हाऊ टू बिहेवियर इच अदर, हे सर्व काही त्याच्यात सांगितलेलं आहे. ज्यावेळेस आपण शिक्षण घ्यायला जातो त्यावेळेस जे आपले गुरु आहेत, आचार्य आहेत, आपलं जीवन निर्माण करतात, आपण त्यांना हेच म्हणतो मातृदेवो भव. तू आपले जे आई आहेत, वडील आहेत, माता पिता आहेत, त्यांचा रिस्पेक्ट कर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, जे तुझे वडील आहेत, पापा आहेत, आणि त्यांचा तू रिस्पेक्ट कर. आचार्य देवो भव, जे आपले गुरुजन आहेत ज्यांच्याकडून आपण शिक्षण घेतो, त्यांचाही तू रिस्पेक्ट कर, आदर कर. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. आणि हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण संस्कृतचे जे वाक्य आहेत ते आपल्या जीवनाचं निर्माण करतात. आपली आई, आपले वडील, आपले जे गुरुजन आहेत, हे तीन ज्यांना मिळाले आहेत चांगले, स्कॉलर मिळाले आहेत आणि विद्वान आहेत, एक्सपर्ट आहेत आपल्या विषयाचे, ते मुलं मुली खूप सौभाग्यशाली, दे आर व्हेरी व्हेरी फॉर्च्युनेट, बहुत सौभाग्यशाली ते आहेत. कोण? मुलं मुली ज्यांचे वडील, ज्यांची आई खूप आपल्या आपल्या विषयात पारंगत आहे, एक्सपर्ट आहे, पण ते धार्मिक विचार त्यांच्या जीवनात आहे. ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतात, अभंग वाचतात, किंवा कोणताही आपलं जे समृद्ध परंपरा आहे ते आपल्याला अवश्य वाचायला पाहिजे. आपल्याला रोजीरोटी दुसऱ्या विषयातून मिळते, पण आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे, आपण कशाकरता या जगात आलेलो आहो, ते सर्व संस्कृत वाङ्मयातून, आपल्या मराठी वाङ्मयातून आपल्याला मिळू शकते. तर प्रत्येक असं कोणतंच जीवनाची गोष्ट नाही आहे ज्याच्यात संस्कृतचं वातावरण नाही आहे. आणि आपण हमेशा हेच म्हणतो की हे बघ माझ्या जीवनात यदि काही कमी आहे तर ते तुला बघायला नाही पाहिजे. यान्यस्माकं सुचरितानि तानि त्वयोपास्यानि. उपनिषदमध्ये सांगितलेलं आहे की माझ्या जीवनात, आई सांगते, वडील सांगतात, आपले टीचर सांगतात, की माझ्या जीवनात काही जे सत्य आहे, जे खरं आहे, तेच तू आपल्या जीवनात धारण कर. जे खोटं आहे, मी जर कधी कधी क्रोध करतो तर ते तुला नाही करायला पाहिजे. माझ्या जीवनात यदि खूप लालच आहे तर ते तुला नाही करायला पाहिजे. म्हणजे जे सुचरित्र आहेत, जे चांगले आहेत, तेच गुण तुला आपल्या जीवनात घ्यायला पाहिजेत. यान्यस्माकं सुचरिता आणि तानि त्वयोपास्यानि. म्हणजे माझं म्हणण्याचं एकच हे आहे की आपण यदि आपल्या जीवनात सुख, शांती और आनंद आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला आध्यात्मिकच्या जीवनात अवश्य प्रवेश करायला पाहिजे. फक्त जीवनाचा उद्देश एवढाच नाही आहे की ईट ड्रिंक अँड बी मेरी, खाओ पियो और मौज करो, हाच आपल्या जीवनाचा उद्देश नाही आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे ज्या

0: ज्यावेळेस आपण भगवद्गीतेचं अध्ययन करतो त्यावेळेस आपल्याला सर्व सांगितलं आहे की ज्ञानाची उपासना ज्ञानाची उपासना कर, कर्म म्हणजे आपण कर्तव्य कर्म कसे करायला पाहिजेत हे भगवान कृष्णानं अर्जुनला सांगितलेलं आहे गीतेमध्ये. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भू मा ते संगोस्त्वकर्मणि. प्रत्येक मनुष्याला हे सांगितलं आहे गीतेमध्ये की आपल्याला फक्त कर्म करायचा अधिकार आहे, ॲक्शन टू डू. आपल्याला कर्म करीत राहणे त्याचं फल कसं मिळते केव्हा मिळते जीवनात हे आपण सांगू नाही शकत, पण फळ मिळते. प्रत्येक लोक हे विचारतात की फळ नाही मिळत तर मी कशाला कर्म करू, काम कशाला करायचं नाही. काम यदि नाही केलं आपण तर आपल्याला फळ मिळूच नाही शकत. काम करतो आपण तर फळ आपल्या मागं मागं त्याच प्रकारनं येते. जशी एक गाय है ना, तिचं ते वासरू आहे ते तिच्या मागं मागं जाते, तसंच ज्यावेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस फळही त्याच्या मागं मागंच येते, है ना. तर ज्ञानाची परंपरा आपल्याला उपासना करायला पाहिजे, जे कर्म करण्याची. आणि भक्तितत्व, भक्तितत्व कशाला म्हणतात, फक्त आपण हात जोडले आणि आपली भक्ती झाली असं नाही. भगवान कृष्ण काय सांगतात की प्रत्येक मनुष्य तो जो भक्ती करते त्याला कशी भक्ती करायला पाहिजे, सगुण भक्ती निर्गुण भक्ती सर्व सांगितलेलं आहे. आणि गीतेमध्ये ज्यावेळेस तुम्ही 12वा अध्याय वाचता त्यावेळेस सांगितलेलं आहे, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणयेव च निर्ममो निरहंकार सुख दुःख समक्षमी. म्हणजे भक्ती कशाला म्हणतात, ज्या माणसात द्वेषची भावना नाही आहे, कधी तो गुस्सा नाही करत क्रोध नाही करत, सर्वभूतानां म्हणजे प्रत्येक प्राणी मात्र विश्वमैत्री युनिव्हर्सल ब्रदरहूड युनिव्हर्सल फ्रेंडशिप की माझे बंधू बांधव सर्वजण आहेत. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र, मला फ्रेंडशिप करायला पाहिजे. कोणासंग फ्रेंडशिप करायला पाहिजे, जे माझे चांगले मित्र आहेत, माझे फ्रेंड्स चांगले आहेत, जे मला चांगले जीवनाचं सिद्धांत घडवून देतात, अशा बरोबर आपल्याला मैत्री करायला पाहिजे. करुणे वचन, आपल्या जीवनात दयाची भावनाही व्हायला पाहिजे. सर्वे भवन्तु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत. आपण आपल्या समाजाला आपले जे जेवढे बंधू बांधव आहेत त्यांचं सर्वांचं भलं व्हायला पाहिजे, कल्याण व्हायला पाहिजे, हे सर्व आपण वाचतो. आपण एक श्लोक प्रत्येक ठिकाणी हे म्हणतो, त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. हे आपण कशाला म्हणतो की परमात्माला म्हणतो, तूच माझे वडील आहेस, तूच माझी आई आहे, तूच माझा खरा बंधू आहे, सखा तूच आहे, माझा मित्र तूच आहे. आणि हाच उपदेश भगवान कृष्णाने अर्जुनाला दिलेला आहे की ज्ञानाची उपासना करा, कर्म ॲक्शन करा, हां, आणि ते कर्म कसे करायला पाहिजेत, सकाम कर्म करायला पाहिजेत, निष्काम कर्म करायला पाहिजेत, ह्या ज्या सर्व गोष्टी सांगितल्यात. भक्ती कशाला म्हणतो, आपण विष्णूची उपासना करतो, देवताची उपासना करतो, गणेशची वंदना करतो, तर त्यांचे जे जे गुण आहेत ते आपल्या जीवनामध्ये उतरले पाहिजेत. असं नाही आहे त्यांनी काय सांगितलं आहे आणि आपण त्यांचे जे आचरण आहे ते आपण करत नाही तर त्याला भक्ती नाहीत म्हणत. भक्ती त्यालाच म्हणतात की जे जे देवतांमध्ये गुण आहेत ते आपल्या जीवनात खरं उतरलेले पाहिजेत. तर आपण लहानपणापासून, अगदी लहानपणापासून, ज्या जोपर्यंत या संसारामध्ये राहतो, या जगात राहतो, या विश्वात राहतो आपण, तोपर्यंत आपल्याला एक डायरेक्शन, एक दिशा, भवितव्य कसं आपलं घडलं पाहिजे, आपण कसं राहायला पाहिजे परिवारामध्ये, कुटुंबामध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये, हे सर्व गोष्टी एकदम म्हणजे कम्प्लीट जे प्रिन्सिपल्स आहेत आपल्या जीवनाचे ते सर्व या ग्रंथांमध्ये मांडलेले आहेत. म्हणून मी प्रत्येक श्रोत्याला आणि खास करीन जे नवीन पिढी आहे आपली त्यांना हे सांगू इच्छितो की आपल्याला संस्कृतीसुद्धा शिकायला पाहिजे, प्रशिक्षण आपल्याला घ्यायला पाहिजे. जे छोटे छोटे आपले ग्रंथ आहेत ते वाचून आपली संपत्ती, आपली संस्कृती सभ्यताला आपण सुरक्षित ठेवू शकतो.
1: बरोबर. आणि आपला एक विचार असेल की मॉरिशसमध्ये भविष्यात जर मराठी आणि संस्कृतीचे कार्यशाळा करायची आहे तर ते करू शकतं का?
0: हां, बिलकुल बिलकुल, हे आपण अवश्य करू शकतो. जे मुलं आहेत, मुली आहेत, ज्यांना शिकायची इच्छा आहे तर ते आपण ट्रेनिंग कला कौशल्य त्यांना

0: देऊ शकतो मराठी माध्यमातून की आपल्याला कोणकोणते ग्रंथ वाचायला पाहिजेत, संस्कृत का शिकायला पाहिजे, कारण संस्कृतचा संबंध मराठीशी जास्त आहे.
1: बरोबर.
0: जेवढं लिटरेचर समृद्ध आहे ते संस्कृतमधून सारं ट्रान्सलेशन झालेलं आहे मराठीमध्ये. हे बघा, मराठी विश्वकोश आहेत, लक्ष्मण शास्त्री महाराष्ट्रातले खूप प्रसिद्ध विद्वान होते, विष्णू शास्त्री चिपळूणकर हे तिकडचेच होते, रत्नागिरी तिकडच्या साईडचे होते, आणि किती या लोकांनी काम केलेलं आहे. संस्कृतची जे ग्रंथ आहेत ते सर्व संपदा मराठीत काढलेली आहे त्यांना. तर मॉरिशसवासी जे आपले मराठी बंधू बांधव आहेत त्यांना जर प्रशिक्षण करायचे असेल तर आपण 15 दिवसाचं 20 दिवसाचं एक ट्रेनिंग देऊ शकतो की छोटे छोटे वाक्यरचना आणि ते आपण कसे शिकू शकतो, आपल्या जीवनात कसं आणू शकतो, कारण दोन्ही भाषांचं साम्य आहे. संस्कृतचे जेवढं वाङ्मय आहे किंवा जे शब्दसंपदा आहे ते बघा सर्व मराठीमध्ये आहे. असे कोणते शब्द आहेत, धर्म शब्द म्हणतो आपण, कर्म शब्द म्हणतो, अर्थ शब्द म्हणतो, ते सर्वे जण निघून गेले. आता ते संस्कृत आहे, सर्वे संस्कृत आहे, जन मनुष्य सर्व, तर वाक्याचे वाक्य संस्कृतमध्ये आहेत. बहिर म्हणतो आपण, प्रांगण म्हणतो, विशाल म्हणतो, ही सर्व संपदा संस्कृतमध्ये आहे. संस्कृत भाषेतून मराठी, मराठी भाषेचा संबंध तादात्म्य संस्कृतसाठी आहे. म्हणून आपले मराठी बंधू बांधवांना हे विशेष करून आपल्याला हे ट्रेनिंग जरूर घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यात काही जास्त हे नाही वाटत, जास्त समय नाही द्यायला पाहिजे. आपण एक तास जर समय दिला तर 15 दिवसात आपण कम्प्लीट अभ्यास करू शकतो दोन्ही भाषांचा.
1: कारण आपल्या वाणीनुसार आपल्याला कळतं की संस्कृत भाषेमध्ये सगळं जीवन तत्व आणि जीवन मूल्य राहिलेले आहेत. तर मला वाटतं नवीन पिढीसाठी ते आवश्यक आहे,
0: खूपच आवश्यक आहे.
1: आणि शेवटचा प्रश्न, तर सगळं मॉरिशन श्रोत्यांसाठी आणि विशेषतः नवीन पिढींसाठी आपलं काय संदेश असणार आहे आज?
0: हा, खूप छान प्रश्न विचारला. मी माझे जेवढे बंधू भगिनी आहेत सर्वांना मी विनम्र निवेदन करतो, प्रार्थना करतो की आपण आपली संस्कृती जपून ठेवा. मराठीची जे संस्कृती आहे आणि संस्कृतची हे सर्व आपण जे नवीन पिढी आहे, तरुण पिढी आहे, त्यांनाही मी सांगू इच्छितो की आपण इथली भाषा जरूर शिका. इच्छे तुम्ही नागरिक आहात आणि पण आपली जे संस्कृती आहे मराठी भाषा, ते सर्व बंधुबांधवांना आणि तरुण पिढींना शिकायला पाहिजे. कारण जर मराठी नाही आली तर मग आपण मराठी माणूस कसे म्हणू शकतो आपल्याला?
1: बरोबर.
0: हां, कुठेही कोणी जाते, कुठचा तू राहणार आहेस, भारतात येतो किंवा विश्वात कुठेही जातो, जर मराठी माणूस दिसला आणि त्याला ते भाषा आलीच नाही तर आपण कसं म्हणू शकतो की हा मराठी आहे, है ना?
1: बरोबर.
0: शिवाजी महाराजांनी एवढी संस्कृती आपली जपून ठेवली त्या काळात, म्हणजे किती कठिणाईचा काळ होता तो, त्या काळात सुद्धा पण त्यांनी आपली मराठी भाषा समृद्ध केली. आणि हे जे वाङ्मय आहे आतापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, जेवढ्या संस्था आहेत मॉरिशसमध्ये आणि जे मराठीचं संघटन आहे मराठी महाराष्ट्र भवन आहे, तर ते सर्व आपण आपल्या महाराष्ट्रातून आपण आपली संस्कृती, आपण आपले जे सारे काही सण वगैरे आहेत ते बिलकुल मराठीतूनच, आणि मराठी एवढी तर यायलाच पाहिजे तरुण पिढीला की जसं आपण विचारतो तुझं काय नाव आहे, आणि तेही आपण त्याचंही उत्तर नाही दिलं तर आपल्याला मग कसं वाटणार आहे की हा मराठी माणूस नाही आहे. आणि मराठी ऐकल्यावर, आता जसं मी इथं आलो, मॅडमला मी मराठीमध्ये बोललो तर मी असं म्हटलं त्यांना की असं वाटून राहिलं मी मॉरिशसमध्ये नाही आहे, भारतातच आहे, एवढी छान मराठी बोलून राहिल्या होत्या. तर एकदम आत्मीयता वाढते, कारण भाषा आहे, संस्कृती आहे, हे सर्व काय आहे, हे खूपच एकदम आत्मीयता तादात्म्य वाढते. आपल्या युनिव्हर्सल ब्रदरहूडची जी शिक्षा आहे ते, म्हणून नवी पिढीला, तरुण पिढीला माझं एकच म्हणणं आहे की अरे बाबा, संस्कृत वाचा, मराठी वाचा आणि मराठी वाङ्मयाचा खूप अभ्यास करा आणि खूप जीवनामध्ये आनंद घ्या.
1: धन्यवाद, धन्यवाद, अनेक अनेक धन्यवाद आम्ही समर्पित करतो आज विशेषतः डॉक्टर धर्मेंद्र कुमार फ्रॉम दिल्ली युनिव्हर्सिटी यांचं ते तिथलं असोसिएट प्रोफेसर आहेत संस्कृत भाषेमध्ये. आज आपण इथे ऑरएम फ्रीवर आलात आणि कसं काय मंडळी कार्यक्रमामध्ये आपलं विचार आपण मांडलात आणि सविस्तरपणे आपण संस्कृत भाषेवर तुम्ही प्रकाश टाकलात, यासाठी खूप खूप धन्यवाद ऑरएम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रमाच्या वतीने. सुमंडी हो, काही क्षणात हा संगीतमय कार्यक्रम आणि विशेष आज विशेष कार्यक्रम संपणार आहे. शेवटचं गाणं आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो. आमची भेट होणार आहे उद्या परत एकदा 9 to 10 AM.